एक चिमणा चिव चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एक चिमणा चिव चिवला माझा

एकची म्हणाची वचिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एकची म्हणाची वचिवला.